0: खूप सुंदर गीत आहे मॅडम.
1: बर, हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत. आणि वारीचा उल्लेख केलात आपण, वारीचा उल्लेख केलात, जाता का वारीला?
0: हो वारीला जायचंय मॅडम, आजच वारीला निघायचंय.
1: हा
0: हो, आपण कोण बोलता मॅडम?
1: मी गौरी लागू बोलतेय.
0: वा वा वा वा, तुमच्याविषयी बरेच आमचे म्हणजे असे आकाशवाणी पुणे केंद्राचे जे फेसबुकवर हे असतं का ते रूपरेषा पाठवत त्याच्यामध्ये एक कमेंट असते बघा.
1: हा
0: कारण ताई गौरी लागू ताईंच लय दिवसापूर्वी बोलणं होते आता हे.
1: हो बरोबर, तुम्ही वारीला कुठनं जाणार आहात?
0: आपली कार्यक्रम करण्याची शैली सुद्धा ताई खूप गोड असते.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: हो आणि आम्ही इथून धाराशिव जिल्ह्यातून बोलतो, सगळे कार्यक्रम आपल्या आकाशवाणी पुणे केंद्राचे मोबाईल

0: ना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
1: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे.
0: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: संपर्क आंबेकर लॉन्स 99 21 05 75 75.
2: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 866 91 67 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात आपण ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 38वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोकगायन केलं आहे जयश्री वाघमारे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा 38वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कारण ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात

ची ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता आणि पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिलं असता असं दिसतं की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असं ज्याप्रमाणे म्हणावं लागतं त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणं भाग आहे. आणि या श्लोकावर भाष्य करताना स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथात म्हणतात, ज्ञानाचे पावित्र्य ज्ञानीच ते मात्र अर्जुना अन्यत्र नसे कोठे. असं हे पवित्रतम ज्ञान ज्या मनुष्यामध्ये निष्काम कर्मयोग पूर्णपणे विकसित झालाय त्याच्या अंतःकरणात उदित होतं, प्रकाशित होतं. याकरता निष्काम कर्मयोगाचं आचरण सातत्याने करणं आवश्यक आहे. निष्काम कर्मयोगाचं आचरण करू लागले की मनुष्यातलं मी माझे मला हे हळूहळू कमी होऊ लागतं. मी माझं कमी झालं की तू तुझं हेही कमी होऊ लागतं. मनुष्याची स्वतःची दुसऱ्याबरोबरची तुलना कमी होऊ लागते. असं झालं की इतरांकडूनच्या अपेक्षाही कमी होऊ लागतात. असं आचरण सुरू झालं की इच्छा कामना वासना आसक्ती हेही कमी होऊ लागतं. निष्काम कर्मयोग आचरणारा मनुष्य स्वकर्तव्याबद्दल स्वधर्माबद्दल जागरूक होतो. ही स्वकर्तव्य पार पाडत असताना त्याच्या मनात कामना किंवा आसक्ती निर्माण होत नाही, त्यामुळे नव्याने कर्मबंधन निर्माण होत नाहीत. असा मनुष्य अनासक्तीने लोकोपयोगी समाजोपयोगी कार्य करू लागतो. हे असं आचरण करत असताना त्या मनुष्याच्या हेही लक्षात येऊ लागतं की माझ्या अंतर्यामी वास करणारा आत्मा जसा परमात्म्याचा अंश आहे तसा समोरच्याच्या अंतर्यामी वास करणारा आत्मा हा देखील परमात्म्याचाच अंश आहे. म्हणजे त्याच्या हे ध्यानात येतं की मी आणि समोरचा देहानी वेगवेगळे आहोत पण अंतर्यामी दोघंही एकच आहोत. म्हणजे अशा निष्काम कर्मयोगाचं द्वैत संपून अद्वैताकडे प्रवास सुरू होतो. असं झालं की त्या निष्काम कर्मयोगाच्या अंतःकरणात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान उदित होऊ लागतं. निष्काम कर्मयोग त्या मनुष्यामध्ये जसजसा विकसित होत जातो तसतसा ज्ञानाचा आत्मज्ञानाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणात वाढत जातो. ज्यावेळी पूर्ण आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या निष्काम कर्मयोगाच्या अंतःकरणाचा गाभारा आत्मज्ञानाने तेजळून निघतो. त्याची पूर्वी केलेली पाप आता भस्मसात होतात आणि आत्मज्ञानाच्या सर्वोच्च स्थितीत अहम ब्रह्मास्मि या वचनाचा त्याला साक्षात्कार होऊ लागतो. आजच्या संदर्भात हा श्लोक मॅच्युरिटी आणि धीर धैर्य हे आत्मिक ज्ञानासाठी किती आवश्यक आहे हे सांगतो. निसर्गात अनेक झाडं आपण आजूबाजूला बघतो, त्या झाडांची वाढ एका विशिष्ट क्रमानेच होते. झाड ठराविक उंचीचं झालं की एका विशिष्ट काळातच फुलतं आणि फळतं. तोपर्यंत जमिनीतून आवश्यक ती रसद्रव्य ते शोषून घेत राहतं. आपल्यासारखं निसर्गात कधीच झटपट 2 मिनिट अशी संकल्पना अस्तित्वातच नाही. त्यामुळे प्रत्येक प्राण्यात पक्षात वनस्पतीमध्ये एक विशिष्ट प्रकारची परिपक्वता मॅच्युरिटी आल्याशिवाय काहीच घडत नाही. भगवंत आत्मज्ञानाच्या बाबतीतही माणसाला हा संदेश देतात की ज्ञान मिळवत राहायचं असतं आणि असा ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी माणूस योग्य वेळीच ज्ञानाचा वापर करतो आणि खऱ्या अर्थाने निष्काम सेवा निष्काम कर्म करू लागतो.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 38वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं जयश्री वाघमारे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण

pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोते हो, यानंतर काही क्षणातच आमचा पुढचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आता जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: साथियों, जयमाला कार्यक्रम में अब वक्त है एक छोटे से अंतराल पर जाने का। बने रहिए हमारे साथ और सुनते रहिए देश की सुरीली धड़कन।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत।
4: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आताच आपण ऐकली. संगीत दिलं होतं बाळ बर्वे यांनी. कार्यक्रमातली यानंतरची भक्तिरचना आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात ही होती संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर।
2: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर।
3: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या। आमची वेबसाईट tathastu.fashion।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेली संत जनाबाई यांची अभंगरचना। संगीत साज चढवला आहे किशोरी आमोणकर यांनीच।

0: किशोरी आमोणकर यांच्या स्वरात ही होती संत जनाबाई यांची रचना. संगीत साज चढवला होता किशोरी आमोणकर यांनीच. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत दिलं आहे गुरुराव देशपांडे यांनी।

0: संत ज्ञानेश्वर माऊलींची ही अभंगरचना होती. स्वर होता स्नेहल भाटकर यांचा आणि स्वरसाज चढवला होता स्नेहल भाटकर यांनीच. श्रोते हो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 8 वाजले आहेत. आता हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
2: आइए सुने कार्यक्रम हवा महल.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझी लँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया ढलती जाहिरात हा कार्यक्रम।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा
1: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आपलं स्वागत करते. मुकेश चंद माथुर अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचा आज जन्मदिवस. त्यावेळच्या गायकांपेक्षा वेगळा आवाज आणि वेगळी गायनशैली असणाऱ्या मुकेश यांची गाण्यातली समज अभिनेता मोतीलाल यांनी ओळखली आणि ते मुकेश यांना मुंबईला घेऊन आले. इथून सुरू झाला मुकेश यांचा गायन क्षेत्रातला प्रवास. अनेक सहगायकांसोबत त्यांची गाणी अतिशय गाजली आणि आजही तितकीच रसिकांच्या स्मरणात आहेत. विशेषतः लता मंगेशकर यांच्यासोबतची त्यांची गाणी अतिशय लोकप्रिय झाली. त्यापैकीच काही आज ऐकूयात. सुरुवातीला ऑपेरा हाऊस या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि मुकेश यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: राज कपूर, मनोज कुमार, दिलीप कुमार, राजेश खन्ना या त्यावेळच्या सुपरस्टार अभिनेत्यांसाठी मुकेश यांनी अनेक गाणी गायली. राज कपूर यांचा तर आवाज म्हणून ते ओळखले जात. ऐकूया मैं नशे में हूं या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं, स्वर मुकेश आणि लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, मुकेश यांचा आज जन्मदिवस. त्या अनुषंगाने लता मंगेशकर आणि मुकेश यांनी एकत्रितरित्या गायलेली काही चित्रपटांमधली गाणी आज आपण ऐकतो आहोत. यानंतरचीही गाणी आपण ऐकतच राहणार आहोत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: 15 वर्ष, 1 लाखहून अधिक रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प. डॉक्टर दूध भाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न.
3: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा. डॉक्टर दूध भाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आज कार्यक्रमात मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेली युगुल गीतं आपण ऐकतो आहोत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे उजाला या चित्रपटातलं. गीतकार आहेत शैलेंद्र, संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि स्वर अर्थातच लता मंगेशकर आणि मुकेश यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगिळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगिळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आवाजातला दर्द आणि भावनांची अचूक समज गाण्यामध्ये सहज उतरवणं, यामुळे मुकेश यांची गाणी अधिकच सजीव होत. गाण्यांमधला खोडकरपणा सुद्धा ते आपल्या गायनातून लीलया दाखवत असत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं नजराना या चित्रपटातलं. गीतकार आहेत राजेंद्र

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: 15 वर्ष, 1 लाखहून अधिक रुग्णांचा विश्वास आणि एक ऐतिहासिक संकल्प। डॉक्टर दूध भाते नेत्रालयाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी 100 लेसिक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून जागतिक विक्रमाचा प्रयत्न।
3: मोफत लेसिक पात्रता तपासणीसाठी आजच संपर्क साधा। डॉक्टर दूध भाते नेत्रालय, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया धरती कहे पुकार के या चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
3: जे हम तुम चोरी से बंधे एक

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे पतंग. या चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलंय चित्रगुप्त यांनी आणि गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण.

0: पतंग या चित्रपटातलं हे गीत होतं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार चित्रगुप्त. श्रोते हो, या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. रात्रीचे 11:30 आणि 38 सेकंद झाले आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी संजीवनी घाडीगावकर आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 शुभरात्री. जय हिंद.